श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात मी कृष्णा जाधव आप सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जर आपल्या आसपास बघितलं तर आपल्याला जाणवतं की आजची तरुणाई खूप हुशार आहे, खूप वेगवान आहे आणि खूपच महत्त्वाकांक्षी देखील आहे. पण या वेगाच्या शर्यतीत आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो हा प्रश्न नक्कीच विचारण्याची

ची वेळ आली आहे असं जाणवतं. थोडंसं मागे वळून पाहिलं तर आपल्या आईवडिलांचं किंवा आजी आजोबांचं आयुष्य किती वेगळं होतं हे लक्षात येतं. सकाळी लवकर उठणं, नियमित कामं, घरगुती जेवण, भरपूर शारीरिक हालचाल आणि रात्री वेळेवर झोपणं हा त्यांचा दिनक्रम असायचा. आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. कामाचं स्वरूप बदललं, शिक्षणाची पद्धत बदलली, तंत्रज्ञान वाढलं आणि आपली जीवनशैली देखील पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी दिवसभर मैदानी खेळ खेळणारी मुलं आज मोबाईल, लॅपटॉप आणि स्क्रीनसमोर अधिक वेळ घालवताना दिसतात. मुलंच काय, सगळेच. आज अनेक तरुणांना अगदी कमी वयात लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईडच्या समस्या आणि हृदयविकारसारख्या गंभीर समस्या पण जाणवू लागल्या आहेत. ह्यामागे एक मोठं कारण म्हणजे बसून राहण्याची सवय. कॉलेज, ऑफिस, शाळा, ऑनलाईन क्लासेस आणि त्यानंतर मनोरंजन म्हटलं तरी देखील समोर स्क्रीनच. शारीरिक हालचाल कमी झाली की शरीर हळूहळू त्याचा परिणाम दाखवायला सुरुवात करतच. फास्ट फूड, जंक फूड आणि अनियमित आहार ही देखील एक मोठी समस्या आहेच. पूर्वी घरचं अन्न हेच मुख्य अन्न होतं. आज अनेकांना कामांमुळे किंवा दुसऱ्या रीतीने स्वयंपाकासाठी वेळ मिळत नाही आणि बाहेरच्या पदार्थांवर अवलंबून राहावं लागतं. मित्रांनो, ह्या विषयावर अजून पुढे गोष्टी करूयाच, पण त्याआधी आजच्या कार्यक्रमाचं हे पहिलं गाणं ऐकूया. चित्रपट आहे अगबाई अरेच्या, गायक कलाकार शंकर महादेवन.

0: मित्रांनो, ताणतणाव हा देखील आजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. पूर्वीच्या काळात अडचणी होत्याच, पण त्यांचं स्वरूप वेगळं होतं. आज स्पर्धा अधिक आहे, अपेक्षा त्याहूनही जास्त आहेत, आणि तुलना तर प्रत्येक क्षणी होते. सोशल मीडियामुळे अनेकदा इतरांचं आयुष्य परिपूर्ण वाटू लागतं आणि न कळत आपण स्वतःची तुलना त्यांच्याशी करू लागतो. ही तुलना अनेकदा आत्मविश्वास कमी करते. आणि इथूनच मानसिक आरोग्याचा विषय सुरू होतो आणि महत्त्वाचा ठरू लागतो. काही वर्षांपूर्वी मानसिक आरोग्याबद्दल फारशी चर्चा होत नव्हती. कुणाला मानसिक त्रास होत असेल तर त्याबद्दल बोलणंही लोक टाळायचे. अनेकांना असंच वाटायचं की मानसिक आजार म्हणजे वेडेपणा. आता या विचारसरणीत काही बदल झाला आहे का? आणि झाला आहे तर कसा झाला आहे? चला जाणूया वैशाली भागवत यांच्या आवाहन या लघुकथातून.
1: तनया आणि सानिका शाळेतल्या मैत्रिणी योगायोगाने लग्नानंतर एकाच सोसायटीत राहत होत्या. तनया आणि तनिष्क यांचा अवघा 2 वर्षांचा संसार. त्यातलं पहिलं वर्ष तर नव्या नवलाईचं छान मजेत गेलं. दोघींची चांगली गट्टी होती. सुखदुःखाच्या गोष्टींची पण देवाणघेवाण होई. तनया एका सरकारी कंपनीत नोकरीला होती आणि तनिष्क एका प्रायव्हेट कंपनीत सिनियर एक्झिक्युटिव्ह होता. सुरुवातीला सगळं काही छान चाललं होतं. तनया आणि तनिष्कला पाहून बघणाऱ्याला वाटे अगदी मेड फॉर इच अदर जोडी आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून सानिकाला जाणवलं की तनया काहीशी हिरमुसलेली आणि विमनस्क दिसत आहे. एक दोनदा विचारलं तर म्हणाली, काही नाही ग, नवीन रुटीनमध्ये जरा वेळ लागतोय सेट व्हायला, इतकंच. पण हे खरं कारण नसावं हे सानिकाला जाणवलं. तिला स्पेस मिळावी म्हणून सानिकाने जास्त चौकशी न करता शांत राहणं पसंत केलं. अलीकडे तनया तनिष्कची सोसायटीच्या कार्यक्रमांमध्येही हजेरी कमी होऊ लागली. गप्पा मारायला तनयाकडे गेल्यावर तनया थोडा वेळ बोलत असे, पण तनिष्क घरात असूनही बाहेर येत नसे. तनयाला त्याच्याविषयी विचारल्यास काहीतरी उत्तर देऊन ती वेळ मारून नेत असे. पण अशी उत्तरं देताना तिची होणारी तारांबळ सानिकाच्या ध्यानात येई. फक्त काहीतरी गडबड आहे याची तिला खात्री झाली होती. एक दिवस सानिकाला तनयाचा फोन आला. तिच्या आवाजात टेन्शन जाणवत होतं. आज संध्याकाळी भेटूया का आपण? तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. प्लीज थोडा वेळ काढशील माझ्यासाठी? किती दिवसांनी तिला सानिकाशी मन मोकळं करावंसं वाटत होतं. मनात उठलेल्या अनेक प्रश्नांचं मोहोळ बाजूला सारत तनयाला शक्य होईल ती मदत करायचं सानिकाने ठरवलं. ठीक आहे, कुठे भेटूया? पटकन तनया म्हणाली, कोणाच्याही घरी नकोच, बाहेर भेटूया आपण. हो ठीक आहे. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे दोघीजणी भेटल्या. तनया खूपच अपसेट दिसत होती. तिने बोलायला सुरुवात केली. कशी सुरुवात करू समजत नाहीये. तुला जाणवलं असेल, हल्ली तनिष्कचं वागणं बदललं आहे. तो नॉर्मल नाही वाटत मला. गेले काही महिने तनिष्क जरा विचित्रच वागतो आहे. हो, मलाही जाणवलं. पण थोडं सविस्तर सांगशील का मला? अगं, तनिष्क हल्ली सगळ्याच बाबतीत संशय घेतो. काहीही सांगितलं तरी पटत नाही त्याला. अधूनमधून असंबद्ध बोलतो. त्यावर अधिक काही विचारलं किंवा समजवायला गेले तर चिडतो. असं वाटण्यामागची त्याने सांगितलेली कारणं देखील पटण्यासारखी नसतात ग. कोणाकडे जायचं म्हटलं तरी काहीतरी कारण सांगून टाळतो. गावी असलेल्या सासू सासऱ्यांशी पण बोलले याबाबत, तर ते त्याचा

स्वभावच तसा आहे आणि मीही फार मनावर घेऊ नये असं म्हणत आहेत. ती थांबली. हे ऐकून सानिकाला देखील थोडा धक्का बसला. तिनं सांगितलं, एकदा तुमच्या फॅमिली डॉक्टरची भेट घेऊन हे सगळं त्यांच्या कानावर घाल, ते काय म्हणतात ते पहा. हो, तसाच विचार करत होते. सासू सासऱ्यांचा काही सपोर्ट मिळेल असं वाटत नाही. आत्ताच कुटुंबात इतर कोणाशी याविषयी बोलणं योग्य वाटत नाही, काहीच सुचत नाहीये. नाही म्हणायला तनिष्काची चुलत बहीण आरुषी त्यातल्या त्यात मला आणि त्यालाही जवळची आहे. आरुषीशी काही बोलू का यावर? स्वतःलाच प्रश्न केल्यासारखी ती विचारमग्न झाली. हो, तुला योग्य वाटत असलं तर नक्कीच तू तिला विश्वासात घेऊन सांग सगळं. टेन्शन घेतल्याने काहीच साध्य होणार नाही, यावर नक्कीच काही मार्ग निघेल. मन थोडं मोकळं झाल्याने तनया थोडी रिलॅक्स झालेली दिसली. दोघी तिथून निघाल्या. तनया लवकरच त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना भेटली. त्यांनी डॉक्टर साने या मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सांगितलं. आठवडाभर तनयाची काहीच खबरबात नसल्याने सानिकाने तिला फोन केला. काय म्हणतोय तनिष्क? काही सुधारणा नाही, अजून तसाच संशयी वागतोय. आणि तुझ्याशी ऑफिसमध्ये? कामाचं निमित्त सांगून जास्तीत जास्त वेळ दार बंद करून खोलीतच बसलेला असतो. जाम मुडी झालाय, वागणं पण असंबद्ध होत चाललं आहे त्याचं. नोकरीवर जातोय ना? हो जातोय. सतत अशा मूडमध्ये नसतो तो. एरवी चांगला बोलतो, नॉर्मल असतं त्याचं वागणं, पण मध्येच कसला झटका येतो कोण जाणे. मी फोन करून बोलू का ऑफिसमध्ये कोणाशी असं विचारलं तर आणखीनच चिडतो माझ्यावर. मग जास्त वाद नको म्हणून गप्प बसते मी. माझ्यावर अकारण चिडला आहे असं जाणवल्यावर सॉरी म्हणतो मला, पण वागण्यात मात्र सुधारणा होत नाही. मला हे सारं खूप ॲबनॉर्मल वाटतंय. मी फोन करणारच होते तुला एक दोन दिवसात, सतत टेन्शन राहतं गं. बरं, डॉक्टरांकडे जाण्याबद्दल काय ठरवलंयस? अगं तेच ना, मी गेले काही दिवस त्याच्या मागे लागले आहे डॉक्टरकडे जाण्यासाठी, पण तो तयारच होत नाहीये. म्हणतोय मला काय झालंय. मग काय ठरवलंयस तू? डॉक्टरकडे जायलाच पाहिजे, पण तनिष्क येणार नाही. फॅमिली डॉक्टरांनी डॉक्टर सान्यांना भेटायला सांगितलं आहे. तू येशील माझ्याबरोबर? हो नक्की येईन. दोन दिवसांनी सानिका आणि तनया डॉक्टर सान्यांच्या क्लिनिकमध्ये पोहोचल्या. त्यांनी प्रसन्न मुद्रेने त्यांचं स्वागत केलं. या बसा, बोला तनयाताई. तनयाने तनिष्कच्या वागण्याविषयी डॉक्टरांना सांगायला सुरुवात केली. कधीपासून तनिष्क असा वागतो आहे? त्याची काही मेडिकल हिस्ट्री आहे का? कधी काही मोठा आजार वगैरे झाला होता का त्याला? तसं काही कधी त्याच्या बोलण्यात आलं नाही आजपर्यंत, किंवा काही औषधं घेतानाही पाहिलं नाही मी कधी त्याला. मग कधी काही कारणाने मोठा मानसिक धक्का वगैरे? तसंही कधी विशेष बोलण्यात आलं नाही त्याच्या. हो, पण माझे सासरे खूप चिडके आहेत. त्यांच्या डॉमिनेटिंग नेचरमुळे त्याला अनेकदा मानसिक त्रास झाल्याचे काही प्रसंग त्याने सांगितले आहेत. कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस मात्र लवकर येतो आहे त्याला असं जाणवलं. ठीक आहे, मी तुम्हाला काही औषधं लिहून देतो, ती आठवडाभर त्याला नियमाने द्या अगदी न विसरता. 15 दिवसांनंतर भेटा मला. त्या दरम्यान त्याच्या वागण्यातले सूक्ष्म बदल पण नोटीस करा. हो नक्की, म्हणत दोघी खुर्चीवरून उठल्या. पण तेवढ्यात काही लक्षात आल्याने तनया डॉक्टरांकडे वळून म्हणाली, पण डॉक्टर, तनिष्क औषध घेईल का? मी डॉक्टरांकडे गेल्याचं कळलं तरी भडकेल आणि संशय घेईल माझ्यावर. पण नक्की काय झालंय त्याला? बरा होईल ना हो तो? खूप काळजी करण्यासारखं काही नाही ना. हे मानसिक आहे का? तनयाने भराभर प्रश्न विचारले. हो ताई, तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून हा मानसिक आजार असल्याचं प्राथमिक निदान होतंय, पण यातही बरेच प्रकार आहेत. अजून आपण थोडा वेळ निरीक्षण करूया, त्यानंतर पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवता येईल. मी दिलेलं औषध मात्र त्याला खंड न पाडता देणं महत्वाचं आहे. तुम्ही काहीही प्रयत्न करून ते त्यांना द्या. बरं, म्हणत दोघी तिथून निघाल्या. रस्त्यात कोणीच काहीही बोलत नव्हतं. 15 दिवसांनंतर दोघी पुन्हा डॉक्टरकडे गेल्या. त्यांनी विचारलं, कसं आहे ताई तनिष्कला आता? सुरुवातीला अवघड गेलं त्याला औषध देणं. संशयच घेत होता माझ्यावर, पण काही दिवसांपूर्वी त्याचं डोकं आणि अंग दुखत होतं ते निमित्त करून त्याला औषध देणं मॅनेज करू शकले मी. तो खूप झोपतो आहे या आठवड्यात. बऱ्याचदा काहीतरी क्षुल्लक कारणं सांगून बाहेर किंवा नोकरीवर जाण्याची पण टाळाटाळ करत असतो. एकलकोंडेपणा वाढीला लागला आहे त्याचा.
तनयाकडून आणखी माहिती घेतल्यानंतर डॉक्टरांनी बोलायला सुरुवात

केली. ताई, तनिष्कला मानसिक आजार असून तो स्किझोफ्रेनिया या प्रकारात मोडतो. त्यात कधीकधी पेशंटला वेगवेगळे भ्रम होतात. सगळे लोक माझ्याच विषयी बोलत आहेत किंवा षडयंत्र करत आहेत असं वाटत राहतं. कोणाला कानात कोणी बोलतंय असं वाटतं. जास्त नकारात्मक विचार करणं, स्वतःच्या राहणीकरणीबाबत उदासीन असणं, असंबद्ध बोलणं, नैराश्य अशी अनेक लक्षणं दिसून येतात. काही जास्त आक्रमक असतात तर काही अगदी उदासीन होतात. पेशंट त्याच्या स्वतःच्या अशा काल्पनिक आभासी विश्वात रमतात. मग त्यांना कितीही पटवलं तरी ते सत्य परिस्थिती स्वीकारत नाहीत, कारण त्यांच्या धारणाच मुळात वास्तवापासून दूर असतात. अरे बापरे, हे काय झालं तनिष्कला? डॉक्टर, तो बरा होईल ना? एरवी तर तो एकदम छान नॉर्मल असतो की. ताई, तुम्ही म्हणता ते खरं आहे. ही माणसं सतत त्या मूडमध्ये नसतात. आपल्या या सगळ्या वागण्या बोलण्याचं जस्टिफिकेशन देण्यातही हुशार असतात. कितीतरी पेशंटशी बोलताना तुम्हाला ते स्किझोफ्रेनिक आहेत हे जाणवणार पण नाही. ताई, हा आजार साधारणतः विशेच्या आसपास सुरू होतो. पूर्ण बराही होऊ शकतो, पण होईलच याची शाश्वती देता येत नाही. हा आजार होण्याची काही ठोस कारणं अजूनही सापडलेली नाहीत. त्यामुळे लक्षणं जाणून घेतल्यानंतर पेशंटचा आजार नियंत्रणात राहावा यासाठी उपाय करता येतात. आजवरच्या संशोधनातून हा आजार होण्याची नजरेसमोर आलेली काही कारणं अशी आहेत: अतिताण, फॅमिली हिस्ट्री, पेशंटच्या जन्माच्या वेळी काही कॉम्प्लिकेशन झालेली असणं किंवा काही संसर्ग झालेला असणं किंवा वर म्हटल्याप्रमाणे लहानपणी काही मोठा मानसिक आघात वगैरे. स्किझोफ्रेनियापासून बचाव करण्याचा कोणताही निश्चित मार्ग नाही, परंतु गलथानपणा न करता उपचार वेळेवर घेतले तर त्यावर नियंत्रण नक्कीच ठेवता येतं आणि पेशंट त्याचं नॉर्मल आयुष्य जगू शकतो. त्याच्या सोबत राहणाऱ्या लोकांना त्याच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. पेशंटच्या कलाकलाने घेऊन औषध उपचार वेळेवर न चुकता देणं अतिशय महत्वाचं आहे. हे सारं ऐकून सानिकाला मोठा धक्का बसला. तिला मानसिक आजाराविषयी फारसं माहीत नव्हतं, पण हे आजार दिसतात त्यापेक्षा गंभीर असू शकतात आणि शारीरिक आजारांसारखे सहज कळणंही अवघड असतं इतकं माहीत होतं. तनयाचा चेहरा एकदम कसनुसा झाला. पण कशाने होतो हा आजार? काय उपाय यावर? कधी बरा होतो? डॉक्टरांचं बोलणं ऐकून तनया मनातून खूप हादरली होती. सानिकाने तिच्या पाठीवर ठोपटत तिला शांत केलं. डॉक्टर तिच्या प्रश्नांना उत्तरं देत म्हणाले, नक्की काहीच सांगू शकत नाही सध्या. तनया खूप हिरमुसली. प्रश्नार्थक चेहऱ्याने डॉक्टरांकडे पाहत तिने विचारलं, अशा वेळी कधी टोकाची वेळ आल्यास मी काय करावं? कशी हाताळावी परिस्थिती? त्यासाठी मी तुम्हाला एका समुपदेशन केंद्राचा पत्ता देतो. ते तुम्हाला मदत करतील. तसंच अशा पेशंटच्या नातेवाईकांचे स्वमदत गटही आहेत, तिथेही तुम्हाला मदत मिळेल. मी सांगितल्याप्रमाणे औषधं मात्र सुरूच ठेवा आणि दर महिन्याला एकदा मला येऊन भेटा. तनिष्कलाही समजावून माझ्याकडे घेऊन या. एकदा त्याने त्याला झालेला आजार स्वीकारला तर आपलं काम सोपं होणार आहे. डॉक्टरांकडून औषधांचं प्रिस्क्रिप्शन घेऊन त्या तिथून बाहेर पडल्या. स्वतःच्या आयुष्यात निर्माण झालेल्या या मोठ्या अनिश्चिततेला सामोरं जाण्यासाठी कसं सज्ज व्हावं याचा विचार करत तनया सानिकाला म्हणाली, मी सामोरी जाणार या आव्हानाला. आता मला त्याच्या सगळ्या वागण्याचा उलगडा होतोय. मी प्रयत्न करीन त्याला यातून बाहेर काढण्याचा. आयुषीची पण मदत घेईन यासाठी. तुम्हा दोघींच्या मदतीने पेलीन मी हे आव्हान आणि मात करीन आलेल्या संकटावर. कितीतरी दिवसांनंतर मळब जाऊन स्वच्छ झालेल्या आकाशासारखा तिचा चेहरा जरा सैलावला. आव्हान खचितच मोठं होतं, पण आता एक दिशा मिळाली होती सगळ्या प्रयत्नांना. 3 दिवसांनंतर सानिका, तनया आणि आयुषी तिघी भेटल्या. तनिष्कला लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी आयुषीने स्वतःवर घेतली आणि अधूनमधून भेटण्याच्या निमित्ताने तनयाच्या घरी जा तिथे घडणाऱ्या घटनांचा आधार घेत तनिष्क कुठेतरी चुकतो आहे आणि त्याचा त्रास त्यालाच कसा होत आहे हे त्याला पटवून देण्यात आयुषी यशस्वी झाली. असं करतच तिने तनिष्कला डॉक्टरकडे जाण्यासाठी तयार केलं. त्यानुसार एकदा तनया आणि तनिष्क डॉक्टरांना भेटायला गेले. पहिली मुलाखत अगदी अनौपचारिक पद्धतीने झाली. हळूहळू पुढच्या एक मुलाखतीत डॉक्टरांनी त्याला झालेल्या आजाराविषयी त्याला प्राथमिक माहिती देत त्याच्या मनाची तयारी केली. मी आणि मानसिक आजार शक्यच नाही, अशा भूमिकेतून मला मदतीची गरज आहे असं वाटण्याइतपत त्याची तयारी झाली.
त्यामुळे आता औषधं घेण्याची

0: त्या बाबतीत आणि डॉक्टरांकडे जाण्याच्या बाबतीत तो तनयाला सहकार्य करू लागला. डॉक्टरांच्या नियमित भेटींमधून त्याने हळूहळू आपल्या आजाराचा स्वीकार केला. आता तनयाचं काम थोडं सोपं होत होतं. आता तनिष्क तिला साथ देत असे. आयुषी आणि सानिका तनयाला शक्य ती मदत करत होत्या. तनिष्क कधीही आक्रमक होत नसे ही या सगळ्यात जमेची बाजू होती. औषधं न चुकता घेतली जात आहेत याकडे तनयाचं खास लक्ष असे. समुपदेशनही सुरू होतच हळूहळू त्याच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसू लागला. असंबद्ध बोलणंही काही प्रमाणात कमी झालं. हा बदल खूप हळूहळू होत होता पण त्याला इलाज नव्हताच. तनया देखील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मनाची तयारी करत होती. 6 महिन्यानंतर तिने डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी तनिष्कला आयुष्यभर औषधं घ्यावी लागणार असल्याचं सांगितलं. तसंच त्याच्यावर कधीही खूप जास्त मानसिक ताण येणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं. आपल्या जीवनाशी झालेल्या या दुर्दैवी खेळाचं तिला खूप वाईट वाटलं पण आता हातपाय गाळून चालणार नव्हतं. बहुधा एखाद्या अशा जीवाला सांभाळण्याची मोठी जबाबदारी घेण्यासाठी नियतीने माझी निवड केली आहे असं स्वतःला समजावत ती हा मार्ग चालणार होती. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ती स्वतःचं मानसिक स्थैर्य टिकून राहण्यासाठी पण समुपदेशकाकडे जात असे. स्वमदत गटाच्या कार्यक्रमांना हजर राहून इतरांच्या नातेवाईकांकडून बऱ्याच गोष्टी समजून घेत असे. स्वतःला नवीनपणे शोधत जगण्यातला अर्थ शोधण्याची तिची धडपड तिला कधीतरी 100% यश देईल असा विश्वास मनाशी बाळगत तिनं या आव्हानावर मात करायचा चंग बांधला आणि त्यात ती हळूहळू यशस्वी पण होऊ लागली होती.
1: मित्रांनो, जसं शरीर आजारी पडू शकतं तसंच आपलं मन देखील थकू शकतं. मानसिक आरोग्याबद्दल जेव्हा पण आपण गोष्ट करतो किंवा मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये सर्वात सामान्य समस्या कोणत्या असेल असं जाणायचं असलं तर त्यात एंग्झायटी, म्हणजे की भविष्यात काय होईल, काम पूर्ण होईल का, लोक काय विचार करतील, अशा अनेक गोष्टींची सतत काळजी वाटत राहणं ह्याला म्हणतात एंग्झायटी. बहुधा आपल्या सगळ्यांनाच ही असते. दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे डिप्रेशन किंवा नैराश्य. यामध्ये व्यक्तीला सतत उदास वाटू शकतं, कोणत्याही गोष्टीत रस वाटत नाही आणि जीवन निरर्थक वाटायला लागतं. काही लोकांना पॅनिक अटॅक्स देखील येतात. अचानक भीती वाटते, धडधड वाढते, घाम येतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो अशी लक्षणं दिसतात. त्याबरोबर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे OCD देखील काही लोकांमध्ये आढळतो. यामध्ये काही विचार किंवा कृती वारंवार करण्याची तीव्र गरज जाणवते. अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे ADHD हे पण आजकाल अधिक चांगल्या प्रकारे ओळखला जाऊ लागलाय. काही व्यक्तींना सामाजिक परिस्थितींची भीती वाटते, ह्याला सोशल एंग्झायटी म्हणतात. तसेच झोपेच्या समस्या, व्यसनाधीनता आणि भावनिक अस्थिरता यासारख्या समस्या पण ह्यातच येतात. आता प्रश्न असा पडतो की ह्यावर उपचार काय? तर सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवं की मानसिक समस्या म्हणजे कमकुवतपणा नाही. त्या वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेण्यासारख्या समस्या आहेत. उपचारांमध्ये समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग हा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रशिक्षित समुपदेशक व्यक्तीला त्यांच्या भावना समजून घेण्यास मदत करतात. सायकोथेरपी म्हणजे विविध मानसोपचार पद्धतींचा वापर. यामध्ये कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे CBT ही सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत आहे. यामध्ये नकारात्मक विचारांच्या पद्धती ओळखून त्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. काही परिस्थितींमध्ये मानसोपचार तज्ज्ञांकडून औषधोपचार पण दिले जाऊ शकतात. अनेक वेळा औषधं आणि थेरपी यांचा एकत्रित वापर खूप चांगले परिणाम देतो. गेल्या काही वर्षांमध्ये ह्याबरोबरीने माइंडफुलनेस मेडिटेशन ह्याचा पण आता उपचार उपलब्ध झाला आहे. यामध्ये वर्तमान क्षणात राहण्याचा आणि मन शांत करण्याचा सराव केला जातो. आर्ट थेरपी अनेक रुग्णांसाठी उपयुक्त ठरली आहे. चित्रकला, संगीत किंवा सर्जनशील माध्यमांद्वारे भावना व्यक्त करण्याची इथे संधी मिळते. ग्रुप थेरपीमुळे समान अनुभव असलेल्या लोकांमध्ये संवाद आणि आधार निर्माण होतो. मित्रांनो, पुढे वाढायच्या आधी पंडित जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं हे भावगीत ऐकूया.

मित्रांनो, एक नक्की लक्षात ठेवायचं की अंधार कितीही गडद असला तरी सकाळ होणारच आहे, आणि प्रत्येक नवीन दिवस आपल्यासाठी नव्या संधी, नवी ऊर्जा आणि नव्या आशा घेऊन येत असतो. ह्याच सकारात्मक विचारांसह आज आपला संवाद इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. नमस्कार.